0: शेरवाणी।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऋग्वेदातल्या देवता सूक्तांची माहिती या माध्यमातून करून घेत आहोत आणि मागच्या दोन भागांमध्ये अग्नी, इंद्र, सूर्य, वरुण अशा देवतांची माहिती आपण करून घेतली। आता आजच्या भागामध्ये अशाच इतर दोन देवतांची माहिती आपण करून घेणार आहोत। त्यातली सूर्याला जवळ जाणारी अशी एक वेदातली महत्वाची देवता आणि ती म्हणजे उषा देवता आहे। ऋग्वेदामध्ये ज्या देवदेवतांचं वर्णन येतं त्याच्यामध्ये या उषा देवतेचं वर्णन हे अतिशय सुंदर असं वर्णन आपल्याला आढळतं। काव्य, प्रतिभा यांचं सुंदर मिलन या सूक्तांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। अतिशय रमणीय अशी ही सूक्त या उषा देवतेची आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळतात। आणि एकूण सूक्तांच्या संख्येचा विचार केला तर या उषा देवतेला उद्देशून ऋग्वेदामध्ये 20 सूक्त आपल्याला दिसून येतील अशी ही ऋग्वेदातली उषा देवता आहे। मग उषा हा जो शब्द आहे तो उषा शब्द कसा आला, नक्की त्याची व्युत्पत्ती काय आहे, काय अर्थ आहे या उषा शब्दाचा, तर याच्यावर आपण जर का विचार केला, या उषा शब्दाची व्युत्पत्ती जर आपण बघायची ठरवली तर ओषती अंधकारम इति उषा अशी त्याची व्युत्पत्ती आपल्याला दिसून येते। म्हणजे काय, तर जी अंधाराचा नाश करते तिला उषा असं म्हटलं जातं। मग ही जी उषा आहे ती उषा देवता, विचार करा त्या काळचा जर आपण विचार केला, त्या काळच्या सामाजिक स्थितीचा, भौगोलिक परिस्थितीचा, लोकांच्या मानसिकतेचा जर आपण विचार केला तर आजच्या सारखं त्या काळी इलेक्ट्रिसिटी नव्हती, वीज नव्हती, त्यामुळे एकदा का सूर्यास्त झाला की सगळीकडे काळोखाचं साम्राज्य पसरलेलं असायचं। आणि हे काळोखाचं साम्राज्य पसरलेलं असताना जेव्हा सकाळी भल्या पहाटे पूर्व क्षितिजावर जेव्हा ही सुंदर मोहक अशी उषा जेव्हा त्यांना दिसत असेल, दिसली असेल, तेव्हा अर्थातच त्या काळचे आर्य हे या उषेकडे नक्कीच आकृष्ट झाले असणार आहेत। जसं सूर्याला पाहिल्यानंतर मनुष्याला एक प्रकारचं चैतन्य अंगामध्ये निर्माण होतं, त्याप्रमाणे उषःकाल झाल्यानंतर मनाला एक प्रसन्नता नक्कीच भासवते, जाणवते। आणि हा जो उषःकाल आहे त्या उषःकालाबद्दल कधी ती उषःकाल कुठपासनं कुठपर्यंत हा उषःकाल मानला पाहिजे याबद्दल पुढे ज्योतिषामध्ये, खगोलशास्त्रीय ग्रंथांमध्ये अनेक प्रकारचे संदर्भ आपल्याला दिसून येतात। एक संदर्भ असा आपल्याला मिळतो, आरक्त बिंबम रजनी विरामम वदंत्युषा योगमिह प्रवीणाः। म्हणजे जे विद्वान लोक आहेत ते रात्री पूर्णपणे संपल्यानंतर जे आरक्त लालसर असं बिंब दिसतं त्याला उषा असं म्हणतात। तो उषेचा काल कुठपर्यंत मानायचा, आरक्त बिंब दिसल्यानंतर, तर त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे बघा की सूर्याचा अर्धा उदय, म्हणजे सूर्याचा अर्धा उदय जोवर होतो तोपर्यंत हा उषःकाल मानला पाहिजे। म्हणजे पूर्ण सूर्योदय झाला की तो उषःकाल नाही, सूर्य अर्धा उगवला तोपर्यंतचा काळ हा या उषा देवतेचा काळ मानला जातो। आणि ही जी उषा देवता आहे जी पूर्व क्षितिजावर दररोज दिसते त्या उषा देवतेला, त्यामुळेच वेदामध्ये स्वर्गाची कन्या असं म्हटलेलं आहे। दुहितुर दिवाहा असा तिचा उल्लेख ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातल्या 48व्या सूक्तात केलेला दिसतो। त्याचबरोबर तिचं जे एक सुंदर वर्णन वेदामध्ये आढळतं ते म्हणजे ती चिरतरुण आहे। ती कधीही वृद्ध होत नाही आणि म्हणून तिला युवतीही असं म्हटलेलं आहे. ती काय करते, ती वस्त्र परिधान करते. कोणतं वस्त्र तिने परिधान केलंय तर अत्यंत तेजस्वी शुभ्र अशा वर्णाचं वस्त्र तिने परिधान केलेलं आहे आणि म्हणून तिला शुक्ल वासाहा असं म्हणतात. ती अतिशय मंगल स्वरूप आहे आणि म्हणून तिला सुमंगली असं देखील म्हटलं जातं. ती करते काय तर ती रात्रीचा अंधार नष्ट करते आणि झोपलेल्या निश्चेष्ट झालेल्या अशा जगाला ती चैतन्य देते आणि एखाद्या धाडसी धीट अशा तरुणीप्रमाणे ती रोज प्रातःकाळी पूर्व क्षितिजावर ती झळकू लागते आणि वैदिक लोकांना आर्यांना कर्मानुष्ठानाचं ती पालन करायला लावते आणि म्हणून तिला ऋतपा असं म्हटलेलं आहे आणि तिला ऋतेजा असं देखील वेदामध्ये म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. उषेचं हे जे झळाळतं रूप आहे त्याचं आर्यांना अतिशय आकर्षण वाटलं आणि त्यामुळेच तिच्याबद्दल जे काही वर्णन येतं वेदामध्ये की जे काही तेजोगोल आकाशामध्ये दिसतात, जे प्रकाशगोल आकाशामध्ये दिसतात, त्याच्यातलं अत्यंत श्रेष्ठ मंगल असं तेज जर कुणाचं असेल तर ते या उषा देवतेचं आहे आणि म्हणून ऋग्वेदाच्या पहिल्याच मंडलातलं एक उषेचं सूक्त आहे. त्या सूक्तामध्ये उषेला इदम श्रेष्ठम ज्योतिषान ज्योतिही असं तिचं वर्णन आपल्याला दिसून येतं. आपली जी दिव्य अशी कांती आहे, दिव्य असं जे काही तेज आहे, त्या तेजानी ती साऱ्या जगाला मोहवून टाकणारी आहे आणि मनुष्याचं आयुष्य जरी असं असलं, साऱ्या जगाला ती मोहवून टाकत असली, तिचं सौंदर्य, तिचं तेज हे अतिशय आल्हाददायक रमणीय जरी असलं ना, तरी ती देवी मात्र, उषा मात्र दररोज उगवल्याने माणसाचं आयुष्य हळूहळू कमी करत जाते, क्षीण करत जाते हेही सांगायला ते विसरलेले नाहीयेत. म्हणून ऋग्वेदामध्ये तिचं जे वर्णन आपल्याला आढळतं, मर्तस्य देवी जरयंत्वायुः, ती काय करते, मर्त म्हणजे मनुष्य, मनुष्याचं आयुष्य जरयंती म्हणजे हळूहळू क्षीण करणारी, वार्धक्याकडे नेणारी अशी ही उषा देवता आहे. ही जी उषा देवता आहे ती आपलं दिव्य स्वरूप हे अत्यंत सुंदर अशा अरुण कांतीने पुन्हा पुन्हा तिच्या या रक्तवर्ण आरक्तवर्णाचा उल्लेख आपल्याला वेदामध्ये दिसतो आणि त्याबद्दल तिला अशी उपमा दिलेली आहे की एखादी आई आपल्या मुलीला ज्याप्रमाणे नाहू माखू घालते, तिला सुंदर अशा वस्त्र अलंकार यांनी ज्याप्रमाणे विभूषित करते, तिला आकर्षक बनवते तिचं रूप, त्याप्रमाणेच ही उषा देवता सुद्धा आपलं दिव्य स्वरूप नेहमी आपलं दिव्य स्वरूप हे मनोहर रमणीय असं बनवून जणू काही ती लोकांच्या दर्शनाकरता पृथ्वीवर प्रकट होते असं वेदामध्ये तिच्याबद्दल म्हटलेलं आहे. सुसंकाशा मातृभृष्टेव योषा विस्तन्यम कृणुते दृशेकम असा उल्लेख ऋग्वेदामध्ये तिच्याबद्दल आढळतो. म्हणजे ती तरुणी आहे, ती सुंदर आहे, तिचं रूप आकर्षक आहे हे वर्णन आपल्याला उषेचं अनेक ठिकाणी दिसतं. त्यामुळे उषती सुवासा उत्तम वस्त्र धारण करणारी अशी ही उषा देवता आहे असं तिचं वर्णन आहे आणि ती दररोज वेगवेगळी रूप आपल्याला दाखवते, त्यामुळे तिला नवीन असं म्हटलेलं आहे. आणि एवढंच नाही तर दररोज ती पूर्व क्षितिजावर दिसत राहते, कधी ती दिसत नाही असं नाही, नेहमीच ती दिसते आणि म्हणून तिला पुराणी असं देखील विशेषण आपल्याला ऋग्वेदामध्ये या उषा देवतेचं दिसून येतं. ती उषा उदय पावते आणि उदय पावल्यानंतर आपले जे काही सगळे सजीव सृष्टी आहेत त्या साऱ्या सजीवांना ती दैनंदिन व्यवहार करण्यासाठी निद्रेमधून झोपेतून जाग करते असं वर्णन आपल्याला ऋग्वेदात तिचं दिसतं. विश्वम जीवम चरसे बोधयंती, बोधयंती म्हणजे जाग करणारी. आणि ती जाग करताना काय करते तर रात्रीचा जो घनदाट काळा कभिन्न असा जो अंधार आहे ती नष्ट करणारी आहे. म्हणून अपकृष्णाम निर्णिजम देव्यावहा असं वर्णन तिचं आपल्याला आढळतं. आणि विस्तीर्ण असं ज्या काही दिशा आहेत त्या दशदिशांमध्ये सर्व दिशांमध्ये ती जी आपली दिव्य कांती आहे त्या दिव्य कांतीने ती प्रकाशमान होते असंही वर्णन ऋग्वेदामध्ये तिच्याबद्दल आपल्याला आढळतं. आणि तिची जी अरुण कांती आहे तिचा जो तांबूस वर्ण आहे झळाळता रंग आहे ती काय करते तर तशाच कांतीने युक्त असणाऱ्या अशा घोड्यांच्या रथात बसून ती येते असं वर्णन ऋग्वेदात आहे. म्हणून ऋग्वेदातली ती ऋचा अशी आहे बघा, अरुणेभिरश्वई रोषा याती. अरुण तिच्या घोड्यांचा रंग देखील अरुणेभिरश्वई ही आयोषा याती सुयुजा रथेन. म्हणजे ती उषा अरुण पुन्हा त्याच वर्णाचे घोडे जोडलेल्या अशा उत्तम रथामधून ती येते आणि झोपी गेलेल्या सगळ्या जगाला ती सावध करते, जागृत करते. म्हणून पुन्हा पुन्हा तिला प्रबोधयंती असं म्हटलेलं आहे. बोधयंती, प्रबोधयंती अशी विशेषण तिची याच्याच मुळे येतात. एवढंच काय तर जे काही सगळे सजीव आहेत सगळ्या प्राणी मात्रांचं चलन वलन आणि प्राणधारणा हे सगळं या उषेमुळेच होतं असंही वर्णन वेदामध्ये आढळतं. विश्वस्य ही प्राणनम जीवनम त्वेवी यद उच्छसी सूनरी असं वर्णन ऋग्वेदामध्ये आढळतं. जगातल्या सर्व धनांचं स्वामित्व देखील तिच्याच कडे आहे असं वर्णन ऋग्वेदात आपल्याला आढळतं. यामागे हा एक विचार असावा की ती धनाची स्वामिनी आहे असं म्हणण्याचं कारण असं आहे की उषटकाल झाला की सगळेजण उठतात, आपापली दैनंदिन कृत्य करायला लागतात आणि कर्म केल्याने काम केल्याने कामामधून लक्ष्मी प्राप्त होते. सुभाषितकार म्हणतात श्रमे लक्ष्मी ही प्रतिष्ठिता, ते श्रम करायला उद्युक्त करणारी ही उषा आहे आणि म्हणून या अर्थाने ती धनाची स्वामिनी आहे असं वर्णन वेदामध्ये आपल्याला तिच्याबद्दल आलेलं दिसून येतं. ही काय करते, ती स्वर्गाची दुहिता आहे असं मी मगाशी बोलले होते. दिवो दुहिता वरती वेगळा शब्द आला होता त्याच अर्थाने दिवो दुहिता असाही शब्द आपल्याला दिसतो. ती देवांची माता आहे असंही तिला एका ठिकाणी म्हटलेलं आहे, माता देवानाम. आणि एवढंच काय तर तिला यज्ञस्य केतुः म्हणजे यज्ञाचा ध्वज आहे असं तिचं वर्णन आढळतं. आता तिला यज्ञाचा ध्वज असं म्हणण्याचं कारण काय आहे तर पुन्हा एकदा या उषेच्या उदयानंतरच अग्निहोत्रादी सगळी यज्ञीय कृत्य ही सुरू होतात आणि म्हणून त्या अर्थाने तिला यज्ञाचं केतू यज्ञाचा ध्वज असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. ती आदितीचं मुख आहे, आदितेरनीकम असंही वर्णन आपल्याला दिसतं. आणि भग आणि वरुण हे जे दोन देव आहेत त्यांची ती बहीण आहे. भगस्य स्वसा वरुणस्य जामिही असा उल्लेख आपल्याला वेदामध्ये तिच्याबद्दल आढळतो. ती सूर्याची पत्नी आहे असाही एक संदर्भ ऋग्वेदामध्ये आढळतो. आणि ती अश्विनव देवतांची सखी आहे. सूर्याची पत्नी या अर्थाने स्वसरस्य पत्नी असा उल्लेख ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलात आहे. तर ऋग्वेदाच्या चौथ्या मंडलामध्ये उत सखा स्याश्विनहा म्हणजे अश्विनव देवतांची ती सखी आहे आणि याचाच प्रत्यय आपल्याला सोमयागामध्ये अश्विनव देवतेंचं आगमन हे उषककाली होतं आणि त्याच उषककाली अश्विनव देवतांना सोमाची आहुती दिली जाते असा संदर्भ आपल्याला दिसतो. ती तांबडे घोडे जोडलेल्या रथात बसते आणि रात्रीला मागे हटवत हटवत पुढे सरकत सरकत सूर्याचा मार्ग मोकळा करून देते असं वर्णन आपल्याला दिसून येतं. तिचा उदय झाला की भक्त लोक अग्नी आणि सूर्य यांना हवीरद्रव्य अर्पण करायला उद्युक्त होतात. सर्व देवांना सोमपानासाठी यज्ञ मंडपामध्ये घेऊन येण्यासाठी तिला प्रार्थना केलेल्या आपल्याला दिसून येतात. तिचा हा जो तांबडे घोडे आणि त्यांनी रथामधून तिला आणणं हे एक रूपक आहे. म्हणजे उषेचा जो तांबूस वर्ण त्याच्यावर केलेलं रूपक म्हणजे ते तांबडे घोडे आणि तांबडे घोड्यांनी जोडलेल्या रथात बसून येते हे त्यामागचं रूपक आपल्याला दिसून येतं. विश्वान देवान आवह सोमपीतये अंतरिक्षाद उषस्त्वम असा उल्लेख ऋग्वेदात येतो. देवतांना यज्ञामध्ये सोमपानासाठी तिने आणावं कारण रात्री यज्ञकृत्य हे थांबलेलं असतं आणि पहाट झाली उषटकाल झाला की पुन्हा यज्ञातलं अनुष्ठान सुरू होतं आणि म्हणूनच तिने यज्ञामध्ये देवतांना घेऊन यावं अशी कल्पना अशा प्रार्थना वेदामध्ये तिच्या दिसतात. गायीनी गोधनानी संपन्न असलेलं अश्वधनाने अश्वांनी भरलेलं संपन्न असलेलं प्रशस्त म्हणजे श्रेष्ठ आणि बलवर्धक असं अन्न देण्याबद्दल तिच्याकडे प्रार्थना केलेली आपल्याला दिसते. सर्व लोकांना त्यांना अपेक्षित असलेलं सुंदर आणि सुखकारक धन तिने द्यावं अशीही प्रार्थना तिच्या केलेली आपल्याला दिसून येते. सर्व भक्तांना सर्व प्रकारचं सौभाग्य तिने द्यावं अशीही प्रार्थना तिने केलेली आपल्याला दिसून येते आणि विविध प्रकारचं धन तिने माणसाला द्यावं या प्रकारच्या प्रार्थना या उषा देवतेकडे केलेल्या आपल्याला दिसून येतात. थोडक्यात ही जी उषा देवता आहे निसर्गातल्या शक्तींना वेदांनी दिलेलं देवत्व आपल्याला दिसून येतं. मागे आपण अग्निसारखी देवता पाहिली, सूर्याला सूर्याचं वर्णन आपण जाणून घेतलं, त्याच्या पाठोपाठ तीच महत्वाची आणि जिच्या सूक्तांमध्ये अतिशय सुंदर मनोहर असं वर्णन केलेलं आहे अशी ही उषा देवता ही ऋग्वेदातली एक अतिशय महत्वाची देवता म्हणून आपल्याला आढळते. आता ह्याच बरोबर निसर्गातल्या शक्तींना देवत्व दिलेलं अजून एक देवता आपण बघणार आहोत आणि ते म्हणजे मरुदगण. आता मरुत म्हणजे ज्याला आपण सोसाट्याचा वारा म्हणतो त्याला इथे मरुदगण म्हटलेलं आहे. मग मरुदगण आणि वायू हे दोन स्वतंत्र देवता आहेत. मरुदगणामध्ये वाऱ्याची झुळूक अभिप्रेत नाही तर वायू ही जी देवता आहे ती वायू देवता ही सोसाट्याचा वारा या रूपामध्ये येत नाही तर ज्याला आपण शरीरात असणारा प्राण साऱ्या विश्वामध्ये भरून राहिलेला जो काही वायू आहे त्याला इथे वायू असं म्हटलेलं आहे आणि त्याचं वर्णन करताना ते मनोजव मनापेक्षाही वेगवान आहेत, ते कुठेही कसेही जाऊ शकतात असं वर्णन या वायू देवतेचं आपल्याला दिसतं. जे सगळ्या ठिकाणी व्यापून उरलेले आहेत आणि ज्यांचा अनुभव आपल्याला दिसतो घेता येतो पण त्यांचं स्वरूप आपल्याला दिसत नाही अशी ही वायू देवता. आणि पुढे मग प्राणमय कोश आणि मग छांदोग्य उपनिषदामध्ये ही जी वायू देवता आहे त्या वायू देवतेनीच साऱ्या जगाला कसं वेढलेलं आहे याचं वर्णन करणारी संवर्ग विद्या असं पुढे पुढे विस्ताराने या वायूची व्याप्ती, मग ते पंचमहाभूत म्हणून त्यांनी कसं व्यापलेलं आहे हे सगळं नंतर आपल्याला विस्ताराने पुढच्या अनेक ब्राह्मण उपनिषद या ग्रंथात दिसतं. आता आपण थोडक्यात बघणार आहोत ते म्हणजे मरुद्गण, ज्याला सोसाट्याचा वारा असं आपण म्हणतो, ज्याची भीती वाटते माणसाला, झंझावात हे ज्याला आपण म्हटलं जातं ते म्हणजे मरुद्गण आहेत. आणि हे मरुद्गण यांचं महत्व का आहे वेदामध्ये, तर ते इंद्राचे सहाय्य करणारे देव आहेत. मग त्यांनी इंद्र हा एक महत्वाचा देव वेदामधला आहे, त्याला यांनी सहाय्य केलं कशासाठी, तर अर्थातच इंद्र हा पाऊस पाडणारा देव आहे, पाऊस पाडण्यासाठी इंद्राला सहाय्य करणारे हे देव आहेत. म्हणजे ढग वाहून आणणं, वाऱ्याचं हे जे काही काम आहे, पावसाचे ढग ते वाहून आणतात, त्या अर्थाने त्यांनी इंद्राला मदत केली. आणि एवढंच नाही, इंद्रानी ज्या असुरांचा पाडाव केला त्या असुरांचा पाडाव करण्याच्या कामातही इंद्राचा उत्साह वाढवण्याचं काम या मरुद्गणांनी केलं असं वर्णन आपल्याला वेदामध्ये यांच्याबद्दल दिसतं. मग हे जे मरुद्गण आहेत ना, ते गण म्हणजे समूह, ते समूहानी राहणारी देवता आहे. मग त्यांचा क्रमांक त्याच्याबद्दल काय आहे, तर काहींच्या मते साताच्या पटीत त्यांची संख्या येते आणि 21 अशी पण त्यांची संख्या आपल्याला दिसून येते. ते रुद्राचे पुत्र आहेत, रुद्र हा त्यांचा पिता आहे आणि पृथ्वी ही त्यांची माता आहे. आणि विशेष असं आहे बघा की त्यांच्यात कोणी मोठा नाही, त्यांच्यात कोणी लहान नाही, ते एकाच वयाचे आहेत, समान वयस्क असं त्यांना म्हटलं जातं. आणि त्यामुळे अज्येष्ठा सहा अकनिष्ठा सहा असं त्यांचं वर्णन येतं. म्हणजे एकाच वयाचे असे हे असणारे आणि समूहानी राहणारी अशी ती देवता आहे. ते एकाच ठिकाणी जन्मले आणि ते एकत्रच वाढले असंही वर्णन आपल्याला त्यांच्याबद्दल दिसून येतं. नंतर त्यांच्या हत्यारांचं जे वर्णन आहे, वृष्टी नावाचं एक हत्यार त्यांच्या खांद्यावर आहे असं वर्णन येतं. पायामध्ये त्यांनी साखळ्या घातलेल्या आहेत आणि छातीवरती तेजस्वी हार, रुक्मा हार या अर्थाने, आणि हातामध्ये लखलखणारी विद्युतरूपी अस्त्र त्यांच्याकडे आहे असं वर्णन त्यांचं वेदामध्ये आपल्याला दिसतं. डोक्यावर त्यांनी सोन्याचा किरीट धारण केलेला आहे असंही वर्णन आपल्याला वेदामध्ये त्यांच्याबद्दल दिसून येतं. मग बघा, त्यांचा जो पाऊस, पावसाचे ढग वाहून आणणारे दैवत आहेत, याचं रूपक म्हणून त्यांच्या हातामध्ये लखलखणारं तेजस्वी असं विद्युतरूपी अस्त्र आहे असं त्यांचं वर्णन आपल्याला दिसतं. ही अंतरिक्षामधली देवता आहे, अंतरिक्षात संचार करणाऱ्या असे हे मरुद्गण आहेत. त्यांचा रथ देखील तो सोन्याचा आहे आणि त्यांचे घोडे, तो रथ अतिशय बळकट आहे असं वर्णन त्यांच्या रथाबद्दल आहे. ते अत्यंत देखणे आहेत आणि ते खेळकर आहेत असंही वर्णन त्यांच्याबद्दल आलेलं आहे. आणि ते कसे आहेत, ते भयंकर आहेत, घोर वर्पस शत्रूंसाठी भयंकर असे आहेत. आणि मुख्य म्हणजे त्यांना कधीही वार्धक्य त्यांच्या जवळपासही फिरकत नाही, ते नेहमी तरुण राहतात. युवानो रुद्रा अजराहा असं त्यांचं वर्णन येतं. आणि धनुष्य, बाण, भाते इत्यादी आयुधांनी ते सुसज्ज आहेत. आणि ते जेव्हा चालायला लागतात तेव्हा त्यांच्या त्याच वेगाने पर्वत हादरायला लागतात, झाड मोडून पडतात. प्रवेपयंती पर्वतान विविंचंती वनस्पतीन असं त्यांचं वर्णन वेदामध्ये आहे. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलात एक सूक्त आहे अग्नी आणि मरुत या देवतेचं, तिथे त्यांना म्हटलंय त्यांच्याबद्दल, य इंखयंती पर्वतान तिरस समुद्र मर्णवन, म्हणजे जे पर्वताला हलवून टाकतात आणि समुद्रामध्ये मोठमोठ्या लाटा निर्माण करतात असं त्यांचं वर्णन आपल्याला या सूक्तामध्ये दिसून येतं. ते अत्यंत महापराक्रमी आहेत, ते बलवान आहेत, ते अजिंक्य आहेत, महाप्रतापी आहेत असंही वर्णन ऋग्वेदामध्ये त्यांच्याबद्दल आलेलं आहे. ते काय करतात तर ते प्रचंड मोठा गडगडाट करणाऱ्या आणि पाऊस पाडणाऱ्या मेघाचं ते दोहन करतात. उत्संदुहंती स्तनयंतमक्षितम, पाण्याचा वर्षाव करणाऱ्या गडगडाट करणाऱ्या मेघाचं ते दोहन करतात आणि त्याच्यानंतर पृथ्वीवर पाऊस पडतो असं त्यांचं वर्णन आपल्याला दिसून येतं. पावसाचा वर्षाव करताना वरती आकाशामध्ये दिवसा अंधार तेच पसरवतात असंही वर्णन आपल्याला दिसून येतं. दिवाचित्तमहा कृणवंती पर्जन्ये नोदवाहेन यत पृथिवीं व्युंदंती असं वर्णन आपल्याला त्यांच्याबद्दल आहे. ते पृथ्वीवर पावसाचा वर्षाव करताना आकाशामध्ये विजा कडकडाट करतात असंही वर्णन त्यांच्याबद्दल आपल्याला वेदामध्ये आढळतं. आणि आकाशरूपी रक्तवर्ण वृषभ त्याच वेळी कर्कशपणे डरकाळ्या फोडू लागतो असं त्यांच्याबद्दलचं वर्णन आहे. अजून एक त्यांच्याबद्दलचं विशेष जे इथे मला उल्लेख करायचा आहे की ते एक वाद्य वाजवतात आणि त्या वाद्याला वाण नावाचं ते वाद्य आहे, शततंतुर वाण हा म्हणजे तंतुवाद्य वाजवणारे असे हे मरुद्गण आहेत असं ते वाद्य वाजवत इंद्राला पावसासाठी आणि असुरांच्या नाशासाठी सहाय्य करणारी अशी ही मरुद्गण ही ऋग्वेदातली एक अतिशय महत्वाची देवता आहे. पुढच्या भागात इतर वेगळ्या देवतांबद्दल माहिती करून घेऊ. तोपर्यंत नमस्कार.
0: तुम्ही ऐकत आहात 5VBI 103.1 FM वर ॲडलेड मराठी मंडळ प्रस्तुत ॲडलेड वाणी. आत्तापर्यंत ऐकत होतात श्रृंखला वेद परिचय ह्याचा भाग 10वा. विवेचन करीत होत्या श्रीमती श्रद्धा परांजपे. असेच ऐकत रहा ॲडलेड वाणी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता. तुमची विनंती घेतोय मी प्रसन्नता मनकर. पुन्हा भेटू पुढच्या सोमवारी.